0: डम्बुर बाजे डम्बुर बाजे
1: शंभू बाजे
0: डम्बुर बाजे
1: शंभू बाजे
0: डम्बुर बाजे
1: शंभू बाजे शंभू बाजे
0: डम्बुर बाजे डम्बुर बाजे
1: शंभू बाजे शंभू बाजे
0: डम्बुर बाजे डम्बुर बाजे
1: शंभू बाजे शंभू बाजे
0: डम्बुर बाजे
2: ଏଥିରେ ଶୁଣନ୍ତୁ ଅଲେଖ ବିଶ୍ୱାଳଙ୍କ ଗୀତ ରଚନାରୁ ଗାଇଛନ୍ତି ନମିତା ଅଗ୍ରୱାଲ, ସଙ୍ଗୀତ ଦେଇଛନ୍ତି ଭାରତୀ କୃଷ୍ଣ।